सतगुर प्रसाद श्री वाहे गुरु जी की फतह जाप श्री मुखवाक पातशाही दसवीं छपै छंद त्व प्रसाद चक्कर चेहन हर बरन जात हर पात नहन जे हर रूप रंग हर रेख भेख को कह न सकत के चल मूर्त अनुभव प्रकाश समय तोज किजै कोट इंद्र इंद्राण साहे साहन गणिजै त्रिपवन मिही सुर नर सुर नेत नेत बान त्रिण कहत त्व सर्वनाम कथा कमन कर्म नाम वर्णत सुमत पोजंग प्रयात छंद नमस्तवं अकाले नमस्तवं कृपाले नमस्तं रूपे नमस्तं नूपे नमस्तं पेखे नमस्तं लेखे नमस्तं अकाये नमस्तं अजाये नमस्तं अगंजे नमस्तं पंजे नमस्तं नामे नमस्तं अठामे नमस्तं अकर्मं नमस्तं अधर्मं नमस्तं नामं नमस्तं अतामं नमस्तं अजीते नमस्तं पीते नमस्तं अबाहे नमस्तं अटाहे नमस्तं नीले नमस्तं अनादे नमस्तं अछेदे नमस्तं अगादे नमस्तं अगंजे नमस्तं पंजे नमस्तं उदारे नमस्तं पारे नमस्तं सोएकै नमस्तं नेकै नमस्तं भूते नमस्तं अजूपे नमस्तं निरकर्मे नमस्तं निरपरमे नमस्तं निर्देशे नमस्तं निरपेशे नमस्तं निरनामे नमस्तं निरकामे नमस्तं निरताते नमस्तं निरकाते नमस्तं निरतूते नमस्तं भूते नमस्तं लोके नमस्तं अशोके नमस्तं निरतापे नमस्तं अथापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निधाने नमस्तं अगाहे नमस्तं अबाहे नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे नमस्तं प्रभोगे नमस्तं सोजोगे नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे नमस्तं अगमे नमस्तास्त्रमे नमस्तं जलासरे नमस्तं निरासरे नमस्तं जाते नमस्तं पाते नमस्तं मजबे नमस्तस्त अजबे देसं देशे नमस्तं पेशे नमस्तं निर्तामे नमस्तं निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देवै नमस्तं पेवै नमस्तं अजन्मे नमस्तं सोभानमे नमो सर्व गौने नमो सर्व पावने नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे।